बैठत उठत सोवत जागत विसर नाही तू सास ग्रासा रहाऊ राख राख शरण प्रभ अपनी।

सगल रोग, राखन हार अपार, राखै अगन माहे, शीतल हर हर नाम, सिमरत तपत जाए, सुख सहज आनंद कणा, नानक जन धूरा, कार्य सगले सिद्ध भए,

मन पावई चलै सदा रजाई अंक सुमावई सच्चा साहिब मन वसै वसया मन सोई आपे दे वडियाइयां दे टूट ना होई।

तस्य सोहे श्रेष्ठ जिन साजी सबना साहिब एक भया सेवत रहे चित जिन का लागा आया तिनका सफल भया मन काहे भूले मूड मना।

सेवा सच्ची सच रती तन मन सच्चा होए बिन साचे होर सलाहना जात है जन्म सब खोए सच खेती सच बीजना साचा वापारा अन दिन लाहा सच नाम धन भगत भरे भंडारा।

एक कर्म धर्म ना होए संजम, जाम ना एक पछाणी, वक्त सुहावा सदा तेरा, अमृत तेरी बाणी, हौ बलिहारी साचे नावै, राज तेरा कब हो ना जावे, राजो ता तेरा सदा निहचल, एहो कब हो ना जावे, चाकर ता तेरा सोए होवे, जोए सहज समावे, दुश्मन ता दुख ना लगे मूले, पाप नेड़ ना आवे, हौ बलिहारी सदा हुआ, एक तेरा नावे, जुगह जुगंतर भगत तुम्हारे।

राखै जा सोए, जह देखा तह रहया समाई, तुद बिन दूजी नाही जाय, जे को करे कीतै क्या होए, जिसनो बख्शे साचा सोए, हुण उठ चल।

ताप पूरा नामण गावे गावण हार शब्द सुहावण सलाहे साचे मन सतगुर पुन दान दया मते फिर संग भावे सहज नावे देनी ता संगम सत सते आराध एक अंकार साचा नित दे चढ़े सुआया गत संग मीता संत संगत

गुरमुख गावे गुरमुख बूजे, गुरमुख शब्द बिचारी, जियो पिंड सब गुरते उपजे, गुरमुख कारज सुवारी, मनमुख अंधा अंध कमावे, बिख खटे संसारी, माया मोहे सदा दुख पाए, बिन गुर अत प्यारी, सोई सेवक जे सतगुर सेवे, चाले सतगुर पहाई, साचा शब्द सिफत है साची,

राम सुरत मत चतुराई तेरी तू जनाई जाना राम सोई जाने सोई पछाणे जाको नदर शरम दे मन मुख भूली बहुती राही हाथी माया फंदे ठाकुर पाणी सा गुणवंती तिन्ही।